वाइट एज ब्यूटी क्रीम तव्हां लॻायो, वाइट एज जो जेको आहे साबुण लॻायो या फेस वॉश लॻायो तव्हां जी मर्ज़ी आहे, वाइट एज जी लवली क्रीम तव्हां लाज़मी लॻायो, न त तव्हांखे मर्ज़ी थी कोन छॾींदा मां, सही आहे। ऐं डॉक्टर पिंपल ट्यूब आहे जेको एक्नी वारनि जे लाइ, एक्नी अगरि तव्हांखे आहे त डॉक्टर पिंपल जो ट्यूब लॻायो। उनखां अलावा डी स्किन ब्यूटी क्रीम आहे तव्हां लॻायो, डी स्किन जो फेस वॉश तव्हां लॻायो।

0: इट्स 5 PM. दिस टाइम चेक इज ब्रॉट टू यू बाय.
1: जडे मां पांजो ख्याल रखंदी आहे त सेहत नसलन ताई हलंदी आहे. ही पैगाम कश फाउंडेशन ए कैनेडियन गवर्नमेंट जे तरफा पेश कयो वयो.
2: अब आप सुनेंगे GAFM नेटवर्क पर KTN न्यूज़.

0: एसिड अई जिल्द मा दाग धब्बा निशानात खत्म कर लाए विटामिन सी ग्लूटाथायोन अई आरबुटिन जेके डियन तवा जे चेहरे के कुदरती साफ अई चमकदार ग्लो रोजानो इस्तेमाल करियो हेमे नेचर्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम अई हासिल करियो नो ग्लो नो एतमाद हर डी हुजे एक नो ग्लो एक नो कॉन्फिडेंस हेमे नेचर्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम
1: سو لسنرز بالکل رونق محفل پروگرام میں بابر شیخ ہاں سا گڈ ہے جی اے ایف ایم نیٹورک آہی ہے 8 وگے تائیں اہاں جو اساں دے ساتھ ہے اج پروگرام لاسٹ آئی ہے انشاءاللہ تعالی وری نئے پروگرام میں اواں سا ملاقات تھیندی کچھ دن کا بعد میں ٹھیک ہے تے دوستو بالکل پروگرام میں ماواں کے جی بدھائے چکا ہاں تے ان پروگرام میں اساں ان 70 مہینن میں جے کوئی کیڑیوں جے کین تے شیوں سکھیوں سی ائیں گرومنگ کیڑی تھی گڈو گڈ ہیمے نیچرلز ڈائمنڈ گلو بیوٹی کریم جے استعمال سا اواں کے نیچرل گلو کیویں ملیو اواں چھاپیا سمجھو ऐं प्रोग्राम जे हवाले सां मुंहिंजो जेको फीडबैक आहे तव्हां प्रोग्राम में शामिल थी ॾेई सघो था अॼु वधि खां वधि तव्हांखे मां इंक्लूड करण वारो आहियां ठीकु आहे सो हीउ चए पियो वींदड़ ख़ुशीअ ते खिलंदा विया पर पाण त रोईंदा रहिजी वियासीं खेन वराए कंध ॾिठऊं ॾिसंदा अच्छा ॾिसंदा अच्छा अॻिते यार तव्हांजो मैसेज जेको आहे न मिसिंग पार्ट आयो आहे असां ॾिसंदा टिकंदा रहिजी वियासीं ओके अदा इमाम बिनू भमरू साहिबु ज़बरदस्त यार अव्हां जूं मोहबतूं ऐं तव्हां त हमेशह गॾु हूंदा आहियो प्रोग्राम में मुंहिंजे इनशाला वरी कुझु गैप खां बाद में वरी ईंदासीं पाण सो हीउ चए पियो बलोच ग्रुप नूर नबी गबोल टंडो अला यार खां अदा बाबर अव्हांजो शो नाइस आहे चवनि पिया असां हिननि फीडबैक ॾिनो आहे त सवालनि वारे सेगमेंट शामिल कंदा कयो ऐं विनर जी फरमाइश हलायो ऐं सवाल रोज़ रखो अदा ठीकु आहे जॾहिं नेक्स्ट प्रोग्राम में ईंदुसि तव्हांजे हिन फीडबैक ते ज़रूरु गौर कंदुसि ऐं हूअ अमूमन तक़रीबन मुंहिंजे हिन प्रोग्राम में सवालात जो सिलसिलो बि हूंदो आहे हिन प्रोग्राम जे ज़रिए तव्हांजी तमामु घणी नॉलेज में बि इज़ाफ़ो थियो आहे ॼाण जी खां सेगमेंट जे थ्रू जी आहे हिकिड़ो हीउ वॉइस नोट अचो त ॿुधूं
2: बाबर साहब अस्सलाम वालेकुम वफ़ा अब्दुल वहीद जतोई केटी शाबिलो उमीद आहे त ख़ुशि हूंदो ख़ुशहाल हूंदो अॼु सम्झो सच पुछो त आख़िरी ॾींहुं आहे हेमी ब्यूटी क्रीम जे प्रोग्राम जो ॾाढो ॾुख बि थिए थो पर हाणे ज़रूरु हे हलचल जो ज़मानो आहे वरी इनशाला तव्हां त असां जुड़ियल हूंदव बाक़ी यादूं त हे हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो घर आहे हे फेम घर आहे ॿुधूं था खोड़ सातरा त दोस्तनि कॾहिं रुसूं बि था कॾहिं खिलूं बि था कॾहिं भोग मज़ाक बि इहे बि यादिगिरियूं असांखे नवी जूं भाई इनशाला वरी को शो खणी ईंदव बाक़ी हाणे हेमी ब्यूटी क्रीम जो ज़िलट जर मां कूड़ न हणंदुमि मां इस्तेमालु कान कई पर हेतिरा दोस्त जेका मोट ॼनि पिया स्लिपियूं मोकिलनि पिया त हेमी ब्यूटी क्रीम त पंहिंजो मटि पाण आहे ठीकु आहे भाई अॼु असांजो अर्ज़ु आहे को असांखे मास्टर मंज़ूर ॿुधाइजो त ॾिसो यार मुंहिंजे जूं क़ुर्बानीूं दर त थियमि पधड़ा थो करे कॾहिं अवेर सवेर थी वेंदी आहे दर ते बि सरडा थो करे भाउ बाबर साहिबु तव्हांखे खोड़ सारा सलाम ऐं तंहिंखां बाद में आसिफ़ चाचड़ लाड़काणे खां मुंहिंजो भाउ ज़हीर में जतोई मुंहिंजो भाटियो आयाज़ में जतोई ऐं हे जेको नगमो हलायो अथव इहो बि बहितरीनु आहे इनशाला काल बि मां हणंदुमि सिक भरियो सलाम वफ़ा अब्दुल वहीद जतोई पारां
1: वालेकुम अस्सलाम अदा तव्हांजी महिरबानी भाउ प्रोग्राम में शामिल थिया ऐं बिल्कुलु यार हिन प्रोग्राम में मूंखे इहो ई त मज़ो ईंदो आहे त काफ़ी सारा मुंहिंजा लिसनर्स अहिड़ा आहिनि जेके मूंसां रुसी वेंदा आहिनि वरी पर्ची पवंदा आहिनि वरी मां हुननि खे पर्चाईंदा आहियां कॾहिं हू मूंखे पर्चाईंदा आहिनि त बिल्कुलु इहो असांजो घर आहे प्रोग्राम जेको बि मां यार कंदो आहियां न हुन में तमामु घणो दिलि सां कंदो आहियां इन वजह सां उहो प्रोग्राम कुझु वधीक टाइम हलंदो आहे ऐं 7 महीना हली विया ऐं 7 महीना यार कीअं गुज़री विया का ख़बर कोन पई मूंखे बहरहाल अवां जूं मोहबतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो ख़बर ई न पवंदी आहे टाइम कीअं थो गुज़िरे अवां जो थोराए थो आहियां मां हिननि मोहबत

0: पर भाई अल्लाह खुश रखे हो, को दुखियो ॾींहुं न आने में, ऐं महकंदा रहो गुलनि वांगुरु, खुशबूदार हुजो। ओके, ख़ुदा हाफ़िज़।
1: अलाह हाफ़िज़, सदा तव्हांजी महिरबानी। बाक़ी यार वाह जो गायो अथव गानो, आवाज़ माशाल्लाह अॼु मूं तव्हांजो फील कयो आहे ज़बरदस्त। बहिरहाल असां हिन प्रोग्राम में ॻाइण वधाइण सेगमेंट में थोरो घणो ॻाइण बि सिखियोसीं, हा न ईअं आहे न, एम आई राइट और नॉट, तव्हां मूंखे ॿुधायो। अच्छा, हेमे नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम वारनि इहा दावा कई आहे त हिननि जी जेका प्रोडक्ट आहे न, इन में SPF 30, कॉचिक एसिड, ग्लूटाथायोन, वाइटामिन सी, आर्बुटीन ऐं ॿिया केतिरा ई नेचुरल इनग्रीडियंट्स शामिल आहिनि, जेके अव्हांजी चेहरे जी स्किन खे बिल्कुलु 24 जी चंड जीअं चमकाए छॾनि पिया। तव्हां हिननि जी प्रोडक्ट आज़माए करे फीडबैक ॾेई सघो था, ऐं हिननि जे हेल्पलाइन नंबर ते बि कॉल कंदव। हिननि जो नंबर आहे 0336-7135-407। जी हा, 0336-7135-407। ठीकु आहे, सो हिकिड़ो ही वॉइस नोट आहे, पोइ मां लाइव कॉलर्स खे शामिल कयां पियो, ॿुधो।
2: السلام علیکم بابر با شاہلا بے خیر ہے تاجا شاہ صاحب سان ہن کا سائیڈ ایریا کا گلایا تو اسا جا کوئی بھی اج 8 دی 15 دی اسا وائس نوٹ تا کوئی بھی اسا آن نہ کیوا تا کے بڑا ایڈی کاوڑ ائے تا پو اسا کی حال بدھایو باقی اسا تا جی یا کریم کون یوز سا کیو شاید تا ائی چو سا تا اسا کریم یوز کوئی نہ تو کرے लेंसर जेको करे थो हरू भरू कूड़ हणी ॻाल्हाइनि था उन्हनि सां तूं वॉइस नोट जमा करे थो बसि तोखे बि हैफ आहे यार
1: अवा ठीकु आहे मां अॼु तव्हांखे चयो हाणे तव्हां खुली दिलि खोली करे ॻाल्हायो दिलि खोले ॻाल्हायो अदा साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त कूड़ कोई नथो हणे मां वटि सेल्फीज़ आहिनि इन्हनि जूं मोहबतूं आहिनि ॾिसो तव्हां इहा ई ॻाल्हि त फील नथा कयो न इन ई वजह सां 7 महीना प्रोग्राम हलियो आहे ऐं तव्हांजा वॉइस नोट्स तक़रीबन रोज़ शामिलु थींदा आहिनि हिन मां साफ़ ज़ाहिर थिए पियो तव्हां प्रोग्राम तवजा सां ॿुधो कोन पिया ऐं सेकेंडली तव्हां चयो कूड़ था हणनि बिल्कुलु बि न सेल्फीज़ जेके मोकिलनि पिया ऐं सेल्फी सां गॾो गॾु जेको फीडबैक ॾियनि पिया आहिनि उहो बिल्कुलु सही आहे मां कंहिंखे ज़ोर बि न ॾिनो आहे न ई मुंहिंजी क्रीम आहे जीअं तव्हां ॻाल्हि कई अथई तव्हांजी क्रीम न बाबा मुंहिंजी क्रीम कोन्हे स्पॉन्सर शो आहे हेमे नेचुरल्स वारनि जी आहे मां तव्हांखे जस्ट उन्हनि जो पैगाम कन्वे कंदो आहियां ऐं पोइ चवंदो आहियां यार तव्हांजी मर्ज़ी आहे ठीकु आहे तव्हां इस्तेमालु कयो या न बाक़ी फीडबैक ॾियण जे लाइ मां तव्हांखे ज़रूरु चवंदो आहियां जेको तव्हां ॾींदा आहियो ऐं सेल्फीज़ में जेके हेमे ब्यूटी क्रीम यूज़र आहिनि हथ में हेमे ब्यूटी क्रीम हुननि जी हूंदी आहे तव्हां उन्हनि खे कूड़ो कीअं था थी चई सघो साईं तव्हां वेझो हुजो आहे तव्हांखे मां उन्हनि जूं फोटू ॾेखारियां पोइ तव्हां चवा हा यार मां ग़लति आहियां बहरहाल इट्स ओके तव्हां फीडबैक ॾियो पिया मूंखे ख़ुशी थिए पई ऐं अॼु आख़िरी प्रोग्राम आहे तव्हां सभिनि जो फीडबैक मुंहिंजी अखियुनि ते ठीकु आहे हिकिड़ो ही वॉइस नोट
3: अस्सलाम वालेकुम अदा छा हाल वाला ख़ैर ख़ुशि आहियो अदा मां इरफान लांगा सऊदी अरब खां तव्हां वञो था ॾुखु थिए थो छो त मां बि जॾहिं कराची में कमु कयो 3 महीननि ताईं उहो रखंदा हुया जॾहिं आख़िरी ॾींहुं थिए थो न त एॾो ॾुखु थो थिए उहो ॾुखु मां सम्झी सघां थो इन जे करे त असां परदेस में वसायो हुयोसीं इनशा अलाह ख़ैर कंदो मोटी ईंदव जल्दी ठीकु आहे बाक़ी सभिनी खे सलाम
1: चलो वालेकुम अस्सलाम यार ईअं ई आहे ॾुखु थींदो आहे यकीन पुछो मूंखे बि अॼु ॾाढो ॾुखु थिए पियो ऐं 7 महीननि जो टाइम आहे वॾो तव्हां सां जेको गॾु गुज़ारियो इन प्रोग्राम जे थ्रू ॾाढी ख़ुशी थी ऐं मूंखे अलहमदिल्ला फ़ख्रु बि आहे त मुंहिंजा प्यारा लिसनर्स अहिड़ा हूंदा आहिनि जिन सां अटैचमेंट थी वेंदी आहे जीअं तव्हां सां अटैचमेंट थी वई आहे ऐं बाक़ाइदा तौर ते कुझु लिसनर्स अहिड़ा आहिनि जेके प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि रेगुलर उन्हनि सां बाक़ाइदा तौर ते ॼण 32 दिलियूं लॻी वियूं आहिनि अमां जूं मोहबतूं अलाह सां ई कंदो इहे क़ाइमु दायम रहंदो हिकिड़ो ही वॉइस नोट आहे पोइ मां गाने जी तरफ़ हलां पियो
4: ख़बर साईं ॻोठु कैंची सियाल खां हुसैन बग सियाल अवां जो प्रोग्राम ॿुधी रहियो आहे रौनक महफ़िल ऐं हिकिड़ो अर्ज़ु रखंदुसि त ही विछोड़ो मारे छॾींदो हीअ विछोड़ो मारे छॾी